0: रेडियो मॉरिशस
1: 800 किलो हर्ट्ज पर ये है रेडियो मॉरिशस।
0: रेडियो मॉरिशस,
1: रेडियो मॉरिशस।
2: स्वर तरंग,
3: स्वर तरंग। संगीत प्रेमी श्रोतियों नमस्कार, सुस्वागतम। स्वर तरंग कार्यक्रम मध्ये आप आपले स्वागत असो। तर मी आशा करते की आपण ठीक आहात, मजेत आहात अँड ट्युनिंग करीत आहात ऑन MBC रेडिओ। तर सीखो अर्ध्या तासाचा कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांसाठी, तर नक्कीच साध्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत। आणि सुरुवात करूया आजचा आपला छोटासा संगीतमय कार्यक्रम एका अप्रतिम भक्ती गाण्याने।

रसिको अप्रतिम सुरुवात झालं आजचा आपला स्वर्गरंग कार्यक्रमाचा. तर कार्यक्रम आपण चालूच ठेवूया काही अप्रतिम गाण्यांनी जे तुम्हा सगळ्यांसाठी निवडलेली आहे.

रसिको काही शंका नाही की आपण या तासाचा अर्ध्या तासाचा कार्यक्रम पुरेपूर आनंद घेत आहात. तर स्टे कनेक्टेड एक वाजतापर्यंत.

तर मंडळी नोर्याच गाण्यासेतच आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर अनेक अनेक धन्यवाद आमची साथ दिल्याबद्दल. नमस्कार व शुभ दिन.

0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग।
2: स्वर तरंग स्वर तरंग
1: स्वर तरंग।
3: हेलो श्रोतृ नमस्कार, गुड आफ्टरनून टू यू ऑल। श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर स्वर तरंग कार्यक्रमात। मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। 4 वाजल्या श्रोतृ नेहमीप्रमाणे 5 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या, ट्युनिंग करा आमच्यासोबत। आजचा हा वेन्सडे आफ्टरनून एन्जॉय करा। आज अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे, निवांत वेन्सडे आफ्टरनून आहे, तेव्हा निवांतपणे कार्यक्रमाची सुरुवात करूया ऑन दिस वेन्सडे आफ्टरनून। पाऊस पडत आहे तेव्हा अशा या वातावरणात निवांत गाण्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करूया। सो ऐकूया पहिलं गाणं, सैरात या मूवीतून घेतलेलं गाणं, याचा आस्वाद घ्या।

पाऊस येस सर शिजून आज पाऊस पडत आहे आणि ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तेव्हा अशा या छान पावसाळी वातावरणात ऐकूया नेक्स्ट्रॉक परफेक्ट गाणं फॉर दिस रेनी वेन्सडे आफ्टरनून. तेव्हा ऐकूया वैशाली सामंत यांच्या सुमधुरावाजात पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: श्रोत्यांनो परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत स्वर तरंग कार्यक्रमात। वेन्सडे आफ्टरनून श्रोत्यांनो, अँड आज बाहेर हलका पाऊस पडत आहे, थंडगार वारा अँड हिवाळ्याची चाहूल श्रोत्यांनो, अँड ऑफकोर्स अशा वातावरणात गरमागरम चहा, खिडकीतून दिसणारा पाऊस अँड सोबत शेवटी मराठी गाणी, याहून छान काय असू शकतं श्रोत्यांनो। तेव्हा या क्षणी या संगीतमय प्रवासात काही शिवणे गाण्यांचा आस्वाद घ्या अँड या क्षणी जाऊया आठवणींच्या गावात, ऐकूया लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं। या गाण्याद्वारे हिवाळ्याचा आस्वाद घेऊया, या पावसाळी वातावरणाचा आस्वाद घेऊया।

श्रोत्रांनो, या सुंदर दुपारी आपण ऐकत आहोत काही निवांत मनाला उब देणारी आणि पावसाच्या वातावरणाला साजेशी गाणी. तेव्हा या क्षणी या थंडगार वातावरणाचा आनंद घेऊया या सुंदर गाण्यासोबत. अनुराधा पौडवाल यांच्या सुमधुर आवाजात आला आला वारा, तेव्हा याचा आस्वाद घ्या.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग, स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: प्रत्येक दया श्रोतींनो तुमचे खूप खूप स्वागत स्वर तरंग कार्यक्रमात। श्री सोबत मी असणार आहे रेडिओ मॉरिशसवर थिल 5 PM या क्षणी 4:32 झाली आहेत ऑन दिस रेनी वेन्सडे आफ्टरनून। श्रोतींनो, पावसाच्या प्रत्येक सरीसोबत काही भावना, काही आठवणी आणि काही अपूर्ण गोष्टी मनात जागे होतात। बुधवारची ही दुपार थोडी निवांत, थोडी भावुक आणि खूपच सुंदर बनते। कधी कधी पाऊस आपल्याला सांगून जातो जीवनात कितीही

धावपळ असली तरी थोडंसं थांबून मनाचंही हे कळायला हवं. तेव्हा श्रोत्यांनो, या क्षणी या छान पावसाळी वातावरणात ऐकूया पुढचं गाणं, ठिकाण फ्रॉम द मूवी पाणी. आदर्श शिंदे, आनंदी जोशी यांचं सुमधुर आवाजात याचा आस्वाद घ्या.

श्रुतीने याक्षणी तुमच्या साठ वाजत आहोत वन ऑफ द मोस्ट सुपरहिट मराठी गाणं ठिकाण फ्रॉम द मूवी जोगवा तुमच्या साठ वाजत आहोत अजय गोगावले यांच्या सुमधुर आवाजात तसेच अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं तेव्हा ऐकूया जोगवा या मूवीतून घेतलेलं गाणं याचा आस्वाद घ्या.

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
0: श्रोत्यांनो, पावसाळी वेन्सडे आफ्टरनून चालू आहे अँड श्रोत्यांनो, वेन्सडे आफ्टरनून म्हणजे आठवड्याच्या प्रवासातला एक छोटासा दिवस थोडा थांबून स्वतःकडे पाहण्याची, मनाशी संवाद साधण्याची आणि नव्या ऊर्जेने पुढे जाण्याची वेळ। श्रोत्यांनो, सकाळची धावपळ मागे पडलेली असते आणि संध्याकाळची चाहूल लागलेली असते अँड अशा वेळी एक छोटंसं हसू, एखाद्या आवडतं गाणं आणि मनाला शांत करणारा क्षण दिवस अधिक सुंदर बनून जातो। जीवनात श्रोत्यांनो कितीही ताण असला तरी प्रत्येक दुपार आपल्याला सांगते की थोडंसं निवांत जगा, कारण मन शांत असेल तर प्रत्येक दिवस खास वाटतो। तेव्हा श्रोत्यांनो यावर विचार करा आणि या क्षणी एन्जॉय द नेक्स्ट ट्रॅक। तुमच्या साठी वाजत आहोत ऋषिकेश रिकामे यांच्या आवाजात पुढचं गाणं ठिकाण फ्रॉम द मूव्ही क्रांती ज्योती मराठी माध्यम, याचा आस्वाद घ्या।

तुम्ही काही 6 मिनिट राहिले आहेत ते तेव्हा शेवटपर्यंत कीप ट्यूनिंग अँड यक्षिणी गांधी टॉक्स. या मूवीतून घेतलेलं गाणं फॉर यू ऑल ही जवानी कच्ची इन द वॉइस ऑफ बेला शिंदे, तेव्हा याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, या क्षणी शेवटचे गाणं फॉर यू ऑल, घरात गणपती या मूवीतून घेतलेलं गाणं, याचे गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. थँक्यू व्हेरी मच आमची साथ देण्याबद्दल, ट्युनिंग केल्याबद्दल. हॅव अ ग्रेट वेन्सडे आफ्टरनून. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.

रसिकमणी हो नमस्कार, एम टूवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन एम टू. म्हणजे हो आज बुधवार आहे, अर्थात विठ्ठलाचा वार आहे, तेव्हा जाऊया पंढरीला विठ्ठलाच्या दर्शनाला. आदर्श शिंदे आणि साथी कलाकारांचे सुमधुर आवाजात ऐकूया माझा विठुराया.

रसिकमणी उघड्या असा तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 वर 20 मिनिटांचे मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. आणि सध्या आम्ही वाजवित आहोत रोहित रहूत आणि सोनाली सोनावणी यांचे समुद्र आवाज. ऐकूया नाकाठ नथ.

मंडळी हो काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो आणि विशेषतः हरिया आंबेडकर यांचे सुमधुर आवाजात या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. ऐकूया फुलवंती याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पृथ्वी भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.